0: ಕಾಂಪೌಂಡ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಘರ್ ಹೋಸಿಯಾ ಆಫೀಸ್, ಹೋಟೆಲ್ ಹೋಸಿಯಾ ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್, ಚಿಟೋರ ಭರ್ಫರ್ದು ಇಂಟರ್ನೆಟ್ ಸೇವಾ, ಪೋಖ್ರಾ ಇಂಟರ್ನೆಟ್, ಪೋಖ್ರಾ ಕೋ ಬ್ರಾಂಡ್, 25 ವರ್ಷಕ್ಕೆ ವಿಶ್ವಾಸ ಗತಿ ಸಹಪಾರ, 1 GBPS ಸಮ್ಮಕ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಕೋ ಬಹಾರ, ಸ್ಟ್ರೀಮಿಂಗ, ಗೇಮಿಂಗ, ಕಾಮ ಹೋಸಿಯಾ ರಮಾಯಿಲೋ, ಜಾಸ್ ಸುಕೆ ಜಾವ್, ಕನೆಕ್ಷನ್ ಮಾ ಕುನೆ ಗಡ್ಬಡಿ ಸೈನ ಢಿಲೋ, ಪೋಖ್ರಾ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಸದೈ ತಪಾಯಿಕು ಸಾಥ್ಮಾ, ಹಿಜೋ ಆಜ ಭೋಲಿ ಹಮೇಶಾ ತಪಾಯಿಕು ಬಾಟೋಮಾ, ಚಿಟೋ ಭರ್ಫರ್ದು ಸುಲಭ ರ ಸಹಜ, ಪೋಖ್ರಾ ಇಂಟರ್ನೆಟ್ ತಪಾಯಿಕು ಪೈಲ ರೋಜಾಯ. 16 ವರ್ಷ ಭಂದಾ ಬಡಿ ಕಾರ್ಯ ಅನುಭವ ಭಯಕಾ ನೇಪಾಲಕೋ ಪ್ರಖ್ಯಾತ ತಿಲಗಂಗಾ ಆಕಾಶ ಅಸ್ಪತಾಲ ರ ಅಮೇರಿಕಾಕೋ ಮೋರನ್ ಆಯ ಸೆಂಟರ್ ಬಾಟ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಪ್ರಾಪ್ತ ಗರಿ 80,000 ಭಂದಾ ಬಡಿ ಬಿರಾಮಿಕೋ ಮೋತಿಬಿಂದು ಶಲ್ಯಕ್ರಿಯಾ ಗರಿಸಕೆಕಾ ವರಿಷ್ಠ ಫೇಕು ಸರ್ಜನ್ ತಥಾ ಕೋರ್ನಿಯಾ ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ ಡಾಕ್ಟರ್ ಅನಿಲ್ ಗುರುಂಗ್ ದ್ವಾರಾ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಉಪಕರಣ ಪ್ರಯೋಗ ಗರಿ ಆಖಾಕು ಸಂಪೂರ್ಣ ಉಪಚಾರ ಗರಿನೆ ಜಾನಕಾರಿ ಗರಾಉದಛೌ. ಉಪಲಬ್ಧ ಸೇವಾಹರು ಅಂತರ್ಗತ ಬಾಲ ಬಾಲಿಕಾಕು ಆಖಾ ಜಾಂಚ, ಕೋರ್ನಿಯಾ ಜಲಬಿಂದು ರ ಆಖಾಕು ಪರ್ದಾ ಸಂಬಂಧಿ ಸಂಪೂರ್ಣ ಜಾಂಚ, ಫೇಕೋ ಮೆಷಿನ್ ದ್ವಾರಾ ಬಿನಾ ಸುಯಿ ಮೋತಿಬಿಂದುಕು ಶಲ್ಯಕ್ರಿಯಾ, ಆಖಾಮಾ ಮಾಸು ಪಲಾಯಕು ಶಲ್ಯಕ್ರಿಯಾ ಸಾಥೆ ಕೋರ್ನಿಯಾ ಪ್ರತ್ಯಾರೋಪಣ ಪರ್ದಶನ್. ಯಸೈ ನಯಾ ವರ್ಷ 2083 ಅವಸರ ವೈಶಾಖ ಮಹಿನಾ ಭರಿ ವಿಶೇಷ ಛುಟ್ಕು ವ್ಯವಸ್ಥಾ ಗರಿಯೇಕು ಛ. ಓಪಿಡಿ ದರ್ತಾಮಾ 50% ಛುಟ್, ಆಖಾ ಪರೀಕ್ಷಣಮಾ 30% ಛುಟ್, ಚಸ್ಮಾ ಫ್ರೇಮ್ಮಾ 20% ಛುಟ್, ಶಲ್ಯಕ್ರಿಯಾಮಾ 30% ಛುಟ್. ಕ್ಲಿನಿಕ್ ಸಮಯ ಆಯ್ತಬಾರದೇ ಶುಕ್ರವಾರ ಬಿಹಾನ 9 ಬಜೆ ಬಾಟ ಸಾಂಜ 6 ಬಜೆ ಸಮ್ಮ. ಸ್ಥಾನ
2: ದಿವ್ಯ ನಯನ್ ಆಖಾ ಘರ್ ಕ್ಲಿನಿಕ್ ಪ್ರಾಲಿ,
1: ನ್ಯೂ ರೋಡ್ ಭಾಟಭಟಿನಿ ಪಾರಿ ಎವರೆಸ್ಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ನಜಿಕ್. ಫೋನ್ 061-577-007, 97-62-33-68-16.
2: भर्ना खुल्यो
3: पोखराको शैक्षिक क्षेत्रमा विगत 36 वर्षदेखि कक्षा शिशु स्याहारदेखि म्यानेजमेन्ट र होटल म्यानेजमेन्ट विषयका साथमा कक्षा 11 र 12 सम्मको कक्षाहरू पठन पाठन भइरहेको पोखरा 15 नयाँ गाउँमा अवस्थित यस मेरीगोल्ड अंग्रेजी आवासीय माविमा शैक्षिक सत्र 2083 लागि कक्षा नर्सरीदेखि कक्षा 9 सम्म नयाँ भर्ना खुल्यो. हाम्रा विशेषताहरू
2: 21औं शताब्दीको लक्ष्य र उद्देश्यमा आधारित शिक्षण सिकाइका लागि आरामदायी कक्षा कोठा र स्तरीय फर्निचर सहितको आधुनिक भवन, योग्य अनुभवी र तालिम प्राप्त शिक्षकहरू, बाल मनोविज्ञानमा आधारित शिक्षण सिकाइ, विज्ञहरूद्वारा रुटिन बेस आधारमा बाल बालिका र अभिभावकहरूका लागि काउन्सिलिङको व्यवस्था गरिएको तथा अतिरिक्त शिक्षण सिकाइलाई प्रभावकारी बनाउनका लागि आवश्यक सम्पूर्ण पूर्वाधारहरूको समुचित व्यवस्था गरिएको.
4: सुरक्षाका लागि कक्षा कोठा सँगै विद्यालय परिसरमा सिसी क्यामेरा जडान गरिएको छ.
3: विस्तृत जानकारीका लागि मेरीगोल्ड अंग्रेजी आवासीय मावि, पोखरा 15 नयाँ गाउँ.
5: फोन 061-434-9000, मोबाइल 98-560-70-705.
6: दैनिक 1 रुपियाँ भन्दा कममै 2,30,000 सम्मको आर्थिक सुरक्षा, हजुर ई सेवाले ल्याएको छ ई सेवा केयर प्याकेज, जसमा विभिन्न स्वास्थ्य सेवा, फिटनेस क्लिनिकहरूमा 30% सम्मको छुट, साथै रु 2,30,000 सम्मको दुर्घटना र अस्पताल भर्नामा बीमा पनि पाउनुहुनेछ. आजै ई सेवा एप भित्र रहेको ई सेवा केयर प्याकेज खरिद गरी विभिन्न फाइदाहरूको लाभ लिनुहोस्.
7: पोखरा युनाइटेड एकेडेमीको विद्यार्थी भर्ना सम्बन्धी सूचना.
3: पोखराकै रमणीय स्थल भद्रकाली मार्गमा अवस्थित एवं मर्यादित वातावरणमा पढाइ हुने
8: यस पोखरा युनाइटेड एकेडेमीमा शैक्षिक सत्र 2083 लागि प्री नर्सरीदेखि कक्षा 9 सम्म भर्ना खोलिरहेको जानकारी गराउँदछौ.
7: फर्म वितरण भइरहेको छ. अभिभावक तथा विद्यार्थीहरूले चाहेको अवस्थामा फर्म भरी तत्काल इन्ट्रान्स दिन सक्नेछन्।
3: हाम्रा विशेषताहरू
7: बाल मैत्री विद्यालय भवनका साथै कक्षा कोठाको व्यवस्था,
3: सुविधा सम्पन्न कक्षा कोठा एवं अत्याधुनिक प्रयोगशालाहरू,
7: स्वच्छ तथा शान्त वातावरणमा दक्ष एवं अनुभवी शिक्षक शिक्षिकाद्वारा अध्यापन गराइने,
3: अतिरिक्त क्रियाकलापको साथै छात्र छात्राहरूका लागि छुट्टा छुट्टै छात्रावासको व्यवस्था,
7: पोखरा नगर क्षेत्र भरि यातायातको सुविधा भएको.
5: सम्पर्क पोखरा युनाइटेड एकेडेमी.
8: फोन 061-552-4091-578-877, मोबाइल नम्बर 98-560-20-059.
9: विगत 22 वर्षदेखि निरन्तर प्राविधिक शिक्षा तथा व्यावसायिक तालिम परिषद CTVT-बाट सम्बन्धन प्राप्त यस कान्तिपुर इन्स्टिच्युट अफ हेल्थ साइन्सेस पोखरामा
10: सर्टिफिकेट इन डेन्टल साइन्स,
11: सर्टिफिकेट इन मेडिकल ल्याब टेक्नोलोजी,
10: सर्टिफिकेट इन डायग्नोस्टिक रेडियोग्राफी
11: र डिप्लोमा इन फार्मेसीमा 3 वर्षीय कार्यक्रममा अनुभवी प्राध्यापकद्वारा स्वस्थ शान्त एवं मैत्रीपूर्ण वातावरणमा अध्यापन गराइने।
10: हाम्रा विशेषताहरू आधुनिक प्रविधिबाट सञ्चालित उपकरण सहितको प्रयोगशाला,
11: कम शुल्कमा सहजै पढ्न र प्राविधिक जनशक्तिको उत्पादन।
9: कोर्सको बारेमा विस्तृत जानकारीका लागि कलेजमा सम्पर्क राख्न सकिनेछ।
11: एक्सलेन्स इन टेक्निकल एजुकेसन, कान्तिपुर इन्स्टिच्युट अफ हेल्थ साइन्सेस, न्यू रोड पोखरा। फोन 061-588-364, 580-725।